नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो चॅनलावेळा नमे उलयतात. तेच बराबर 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयजवार आयतार, भारतीय सौर दीस 14 आषाढ शके 1948 म्हणारच 5 जुलै 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 2 सेकंद जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यवळीक आता मी सुरुवात करतात. सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आकुपॅनो एफ एम रेनबो सेवेंत बरोबर स वरांचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेलन सक्ष पिजपी हिंदीतल्यान खबरो. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. कांय खणांत जाता दिल्ली केंद्रावेलन सक्ष पिजपी हिंदीतल्यान खबरो.

सकाळी बरोबर 6:05 आणि 52 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा. ऐकूपनो FM रेनबो सेवेत माय मगाचं योकार दी तुमका ऐकू दिता तरेकवार शो कार्यावळी. पण ताज्या पहिली घेऊया एक नदर आमच्या आयच्या तरेकवारच्या कार्यावळींच्या रूपरेषेचेर. एकशे पाच अंशार मेगाहर्ट्स FM रेनबो ऐकूपनो बरोबर 6:10 तुमच्या खाती घेऊन येतली पुष्पांजली ही भक्तिगीतांची कार्यवळ, तर उपरांत 6:32 ऐकत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ. या

रवींद्र ऐकत मधुसूदन विनायक पटवर्धन हांचे गायन परिसवातेर ते आपल्या गायनातल्यान सादर करतले राग शुद्ध वरळी आणि उपरांत तुमका ऐकूंक मेळटलो राग शुद्ध पिलावळ. सकाळच्या 7 वर जाऊन 10 मिनटांचेर तुमका ऐकूंक मेळटली कार्यावळ नमस्कार गोवा. आणि ह्या कार्यावळी मजगती 7 वर जाऊन 25 मिनटांचेर ते 7 वर जाऊन 30 मिनटां मेरेन ऐकात कोंकणीतल्यान प्रादेशिक.

परत जाऊन 10 मिनटात सांग. सुंदर अशा कोकणी गीतांची कार्यवळ ऐका. सकाळच्या 11:05 तर चित्ररंजन ही कार्यवळ असली दनपारच्या 12:10 सांग. कांतारांच्या कार्यवळीचा आस्वाद घ्या दनपारच्या 1:05 तर उपरांत दनपारच्या 2 असतली नाट्यगीतांची कार्यवळ. 2:30 सांग सुरुवात जाते पाश्चिमी संगीताच्या कार्यवळीकडे. सुरुवातीक असलेली ज्यूक बॉक्स तर दनपारच्या 3 आस्वाद घ्यात आमच्या प्राजित कार्यवळ स्पाईसचो. 3:10 कंट्री म्युझिक ही कार्यवळ झाल्या उपरांत आरचेस चॉईस ह्या कार्यवळीचो आस्वाद तुमकां घेऊ मेळटलो सांजेच्या 4:05 सावन. उपरांत पॉप टाईम ही कार्यवळ ऐकात सांजेच्या 5:10 सावन आणि 5:30 सावन परतून एक फावट तुमकां ऐकूंक मेळटल्यो तर एक वर्षो कोंकणी मराठी हिंदी गीतांच्यो कार्यवळी. सुरवातीक 5:35 ऐकात भावगीतांची कार्यवळ तर 6:05 ऐकात रेनबो सांज. ऐकपनो ह्या कार्यवळी मुजगती 6:30 ते 6:35 मेरेन ऐकात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. तर उपरांत भाऊचे बलगाव ह्या कार्यवळीचो आस्वाद तुमकां घेऊंक मेळटलो सांजेच्या 7:10 सावन. ह्या कार्यवळी मुजगती 7:20 ते 7:30 मेरेन ऐकात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. आणि उपरांत आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कप हाज्या फायनल मॅचीचे ऐकपनो ऑफ ट्यूब कॉमेंट्री तुमकां ऐकूंक मेळटली जी आसतली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पंगडा मदीं. उपरांत ऐकपनो ह्या कार्यावळी उपरांत ही धावती कमेंट्री तुमकां ऐकूंक मेळटली सामनो सोंपो मेरेन. आणि ह्या सामन्या मजगतीं जर तुमकां तरेकवार शो कार्यावळींचो FM रेनबोचा आस्वाद घेवचो आसत जाल्यार मुजरत ट्यून इन करात आमच्या न्यूज ऑन एअर ह्या एपाचेर. तर ही आशिल्ली रुपरेषा आमच्या FM रेनबो 7 वितरपी कार्यावळींची. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो.

सकाळची बरोबर 6 वर जाऊन 10 मिनटं आणि 13 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा. आणि ऐकू पॅनो FM रेनबो सेवेंत ह्या दिसाक आणि ह्या सुंदर अशा आमच्या कार्यावळींच्या वळेरेक वेळ जालो आसा सुरवात करपाचो. देवाक आर्गां दिवन हय ऐकू पॅनो वेळ जालो आसा दिसाच्या पहिल्या कार्यावळीचो, जी जावन आसा देवाक आर्गां दिवपाची, देवाक धन्यवाद म्हणपाचो. आमकां हो नवो दीस ही नवी संद दिल्ल्यान म्हळ्यारच वेळ जाल्लो आसा पुष्पांजली ह्या भक्तीगीतांच्या सुरांनी सजिल्ल्या कार्यावळीचो. सुरवात करतना नमस्कार करया बापा गणपतीक आणि मागुया की आयचो हो दीस आमच्या खातीर न्हय तर सगळ्यां खातीरच बरो वचचो. खंयचेच विघ्न कोणाच्याच आयुष्यान न येता, सगळ्यांची जीण मंगलमय जावची आयच्या दिसा. आणि ऐकूया गुलशन कुमार हांणी गायिल्ली ही गणेश वंदना.

आणि ऐक बहनो, कार्यवणीत देवाक आर्गा दिल्या उपरांत आर्गा दिवया आमच्या मायभुयेक आणि ऐकूया ए वतन हे देशभक्ती गीत.

सकाळच्या बरोबर सर्व्हर जाऊन 30 मिनिटं आणि 40 सेकंड जातात. तुम्ही ऐकत 105.4 मेगाहर्ट्झचे रेफ एम रेनबो. ऐकपॅनो एफ एम रेनबो सेवेत काही खेळात असता तुमच्या खातीर ह्या वराच्यो मुखेल खबरो.

सकाळच्या बरोबर सर्वर जाऊन 33 मिनटं आणि 5 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. ऐकूपॅनो एफ एम रेनबो सेवेत ह्या खिणाक मायभोगाचो योकार देता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत. आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत पुले सुवातेर ऐकूया मधुसूदन विनायक पटवर्धन हांचे गायन. तांणी आपल्या गायनातल्यान सादर केल्लो राग शुद्ध वरळी.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत आयकले मधुसूदन विनायक पटवर्धन हांचे गायन आणि ताणी आपल्या गायनातल्यान सादर केल्लो राग शुद्ध वरळी मुखाले सुवातेर ह्या कार्यावळींत आयकुया मधुसूदन विनायक पटवर्धन हांच्या गायनातल्यान ताणी सादर केल्लो राग शुद्ध बिलावळ.

0: ऐकले मधुसूदन विनायक पटवर्धन हांच्या गायनातल्यान तांणी सादर केल्लो राग शुद्ध बिलावळ. तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची ही FM रेनबो सेवा.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेंत तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आणि ऐकूपा न्हू ह्या खिणाक वेळ जाल्लो आसा ह्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा.

105.4 मेगाहर्ट्झ संचार तुम्हाला ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. ऐकू पॅनो एफ एम रेनबो सेवेत बरोबर 7 वाजून 5 मिनिटांचे ऐकूया दिल्ली केंद्रावल्यान सहक्ष पिजपी इंग्लिशीतल्यान खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

सकाळच्या बरोबर 7 वाजता जाऊन 13 मिनिटं आणि 10 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आणि एफ एम रेनबो सेवेत ह्या खेळाक वेळ झालो असा तुमकां व्हरपाचो. जी हां, प्यारी सी दुनिया में 105.4 MHz म्हणून सगळ्यांक माय मोगाचो नमस्कार. जी हां, वेळ झालो असा आमच्या नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो.

0: जी हाँ, हेलो, वेलकम, नमस्कार। तुम्हें ट्यून इन कला देने 105.4, दिस इज 105.4 मेगाहर्ट्ज़ सेंचर एफएम रेनबो, म्यूजिकली ऑल योर्स, ऑल आपके दिल से हमारे दिल तक। आणि हा खेळा तुम्ही असत विथ तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमचे मैथिली घेऊन आला तुमच्या खातीर सुंदरशी ही कार्यावळ नमस्कार गोवा। आणि ऐकूपनो नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्या तारीखवारचे सेगमेंट्स। म्हणटकच चलात कार्यावळीक सुरवात करताना तुमकां आयकूंक दिता आयच्या दिसाचो सुंदर असो सुविचार। कारण अंकपनो जशें आमच्या आंगाक जेवण लागता तशेंच आमच्या मस्तिष्काक सुद्दां बऱ्या विचारांचें जेवण लागता। म्हणटकच चलात दीत ब्रेकफास्ट आमच्या जी हाय प्यार से ब्रेन गो तुमकां आयकूंक दिता। कार्यावळीतलो पयलो सेगमेंट जो जावन आसा विचार किरण घेवन येता आयच्या दिसाचो सुंदर असो सुविचार 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो।
1: महात्मा गांधी हांणी म्हणिल्लें, साहस, बळगें आनी सदाचार ह्या जिणेंतल्या म्हान लक्ष्यांपासत आत्मसमर्पणाच्या शक्तीचो विकास करपाचो प्रयत्न करचो। ते साक्षरते परसूय चड महत्वाचें। पुस्तकी गिन्यान हे त्या उद्देशाचें फकत साधन असा।

0: जी हाँ, तर हो आशिल्लो थॉट ऑफ द डे म्हळ्यार इज फूड फॉर युअर ब्रेन. आनी आतां मुखावले सुवातेर तुमकां व्हरता आयच दिसाच्या खाशेलेपणाचे. जी हां, आमकां दाखोवपी हो सेगमेंट. म्हणटकच चलात पळोवया मुखावले सेगमेंटान आयचो हो दीस आमच्या खातीर कितें घेवन आयला तो. येता हो सेगमेंट दिनविशेष 105.4 MHz.
1: दिनविशेष

5 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. सर आयझॅक न्यूटन हांणी फिलॉसॉफी नॅचरालीस प्रिन्सिपलिया मॅथमॅटिका हे म्हत्वाचे अशें पुस्तक प्रकाशीत केले. तो दीस आशिल्लो आयचो 5 जुलय 1687. तर वेनेझुएला ह्या राष्ट्राक स्पेना पासून स्वातंत्र्य मेळ्ळें तो दीस आयचोच 5 जुलय 1811. जर्मनीन कॅमेरून हो देश आपल्या ताब्यांत घेतलो आयचे दिसा 5 जुलय 1884 वर्सा. तर भारतान लॉर्ड कर्झन हाणें बंगालची फाळणी केली आयचेच दिसा 5 जुलय 1905 वर्सा. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो गजाली

0: व्हडल्यो आयचे दिसा. 5 जुलय 1913 हे दिसा बाल गंधर्व हांणी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केल्ली. तर आयचेच दिसा 1947 वर्सा फ्रांस फॅशन शोंत बिकिनी ह्या वस्त्राची विक्री सुरू जाली. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना आयचेच दिसा जाल्ली 5 जुलय 1954 वर्सा. तर बीबीसीन पयले टॅलिव्हिजन बातम्यांचे बुलेटीन प्रसारित केले तो दीस आयचोच 5 जुलय 1954. अल्जेरिया ह्या राष्ट्राक फ्रांसापासून स्वातंत्र्य मेळ्ळे आयचे दिसा 5 जुलय 1962 हे दिसा. तर WHO म्हळ्यारच जागतीक आरोग्य संघटनेन भारतान देवी ह्या रोगाचे उच्चाटन जाले अशे जाहीर केले आयचेच दिसा. वर्स आशिल्ले 1975. विंबल्डन अकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिखपी आर्थर एश हो पयलो कृष्णवर्णीय खेळाडू थल्लो आयचे दिसा 1975 वर्सा. आयचेच दिसा 1996 वर्सा डॉ APJ अब्दुल कलाम आनी एन पंत हांका आर्यभट पुरस्कार जाहीर जाल्लो. हिंदुस्तानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खां हांचो जल्म आयचे दिसा जाल्लो. ते नामनेचे सतारवादक. 1882 वर्सांतलो तांचो जल्म. आयचे दिसा 1998 वर्सा तामिळनाडू राज्यांत डॉल्फीन सिटीचे उद्घाटन जाल्ले. तर आयचेच दिसा 1918 वर्सा नामनेचे भारतीय राजकारणी आनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तशेंच केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरण हांचो जल्म जाल्लो. 1946 वर्सा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानीत नामनेचे भारतीय हिंदी साहित्यीक विद्वान कादंबरीकार आनी नाटककार तशेंच लेखक असगर वजाहत हांचो जल्म आयचे दिसा जाल्लो. तर 1995 वर्सा पद्मश्री आनी पद्मभूषण पुरस्कार सन्मानीत नामनेच्यो भारतीय व्यावसायीक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधू उर्फ PV सिंधू हांचो जल्म जाल्लो. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 5 जुलय.
1: दिन विशेष.

जी हाँ, आजच्या दिवसाचे खाशेले पण दाखोपी हो सेगमेंट तुम्ही ऐकलो दिनविशेष. आणि आता वळूया, जी हां, आमच्या मुखावाल्या सेगमेंटाकडे, जो जावन आसा संगीताचो सेगमेंट. आणि ह्या संगीताच्या सेगमेंटान तुमकां आयकूंक दिता हे सुंदर अशे गीत सुनील केरकर आणि मुग्धा गांवकर हांच्या जोड आवाजान. चला आस्वाद घेऊया ह्या गीताचो 105.4 MHz.

अगपनो मोगा मजा है सुंदर से गीत तुम्हारे के तले 105.4 MHz चे नमस्कार गो आई हा कार्यवणी मुखाली स्वातेर अगपनो वेळ झालो असा ह्यो पासो कार्यवणी ते लहानसो विसव कारण बरोबर 7 वाजून 25 मिनिटांचे तुमच्या खाती येतात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो ऐकत राहा 105.4 MHz FM रेनबो रोकडीच मिळूया परतून एक पाठ 7 वाजून 30 मिनिटांचे ह्याच कार्यवणीतल्या.

0: सकाळबरोबर 7:31 आणि 30 सेकंड जातात. तुम्ही ऐकत आहात 105.6 मेगाहर्ट्झ चेअर एफ एम रेनबो, म्युझिकली ऑन युअर्स. वेल, आपके दिल से हमारे दिल तक. आणि ह्या खेळाक जे हा एफ एम रेनबो, तुम्ही असात मी तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमच्या मैथिली घेऊन आला तुमच्या खातीर. नमस्कार गोवा ही कार्यावळ. अगबनो नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत वेळ झालो असा आमच्या मुखावाल्या सेगमेंटाचो, जो जावन असा शास्त्रीय संगीताचेर आधारित. जर तुमकां शास्त्रीय संगीतांत आवड आसा, जर तुमकां शास्त्रीय संगीतांत रुची आसा, जाल्यार हो सेगमेंट हम खास तुमचे खातीर. आयकुपेनो एफ एम ब्रेनबोंत नमस्कार गोवा ह्या कार्यावळींत येता हो सेगमेंट सप्तसूर. आनी आज ह्या सेगमेंटांत तुमकां आयकूंक मेळटली राग वृंदावनी सारंगाचेर म्हायती. ह्या कार्यावळीचें लेखन, संशोधन आनी निवेदन केल्लें आसा पंडीत योगराज नायक हांणी.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.

आयज सप्तसुरान वांगडा तुमचे हार्दीक स्वागत. सदा भशेनूच हांव योगराज तुमच्या खातीर घेवन आयला एक नवीन असो राग. राग तसो जुनोच, पूण तुमच्या खातीर ह्या रागाची हांव वळख करून दिता आयजूच, म्हणटकूच तुमकां हो राग नवीन. आयकुबानो, आयचो राग खूब सुंदर. हो राग दिसाच्या दुसऱ्या प्रहराक, म्हणजे साधारण 11 उपरांत, म्हणजे भर दनपारच गातात किंवा वाजयतात. हो राग दनपारच्या वेळार गावप किंवा वाजप किंवा आयकप म्हळ्यार रखरखीत दनपारां वडाच्या व्हडल्या झाडाच्या सावळेन थंडगार वारें खायत आडवे जावप, किंवा रखरखीत दनपारां हलकीशी अशी पावसाची सर आंगार घेवप, ह्या सारखो अनुभव हो राग आयकतना मेळटा. तर आयकुपानो, आयच्या रागाचे नाव वृंदावनी सारंग.

थोडे लोक वृंदावनी सारंग ह्याच रागाक सारंग असेही म्हणतात. सारंग प्रकारांत असे खूपशे राग असतात, पण वृंदावनी सारंग हो मूळ राग आणि ह्याच रागावरल्यान फुडे मागीर मियाकी सारंग म्हणजे तानसेनान ह्याच सारंगातून एक वेगळो प्रकार निर्माण केलो. तितून मिया मल्हार ह्या रागाचा आस्पाव हाडलो, त्याका मिया मल्हार असे म्हणतात, मियाकी सारंग असे म्हटले. आणि बडहंस सारंग म्हणून असा, लंकादहन सारंग म्हणून असा, मधमाद सारंग म्हणून असा, असे जायते प्रकार असतात. ते फुडे केन्ना तरी आम्ही पळूयाच, पण आयज तुर्तास ह्या सगळ्या रागांचो मूळ राग वृंदावनी सारंग हाची आम्ही ओळख करून घेऊया. तर ऐकूपनो, हो राग दंपारा गातात किंवा वाजयतात. आणि तुमकां जशें हांवें सांगलाच की ह्या रागान थोडोसो पावसाचो फील असा, पूण मल्हार ह्या रागापेक्षा वो खूपसो वेगळो. ह्या रागाविषयी आणि अधिक माहिती घेऊच्या पहिली ऐकूया वृंदावनी सारंग ह्या रागाचे आरोह आणि अवरोह.

आता ऐकूया वृंदावनी सारंग ह्या रागाचे थोडेसे आलाप आणि किराणा घराण्याची एक सुंदर अशी ह्या रागातली बंदिश. अर्थात गातात आमचे आकाशवाणीचे कलाकार श्री जयतीर्थ मेउंडी.

हो स्वर आशिल्लो लता मंगेशकर हांचो आणि राग आशिल्लो वृंदावनी सारंग. वृंदावनी सारंग ह्या रागाचो वापर खुबशा संगीतकारांनी वेगवेगळ्या रसां खातीर केल्लो आसा. तो कसो? आताच तुम्ही साद देती हिम शिखर हे पद ऐकले. हे पद असे धडधड धडधड करून फास्ट वता आणि हितून थोडासा वीर रसाचो प्रभाव आमकां दिसता. ताच्या नंतर जादूगर सय्या हे जे पद आताच तुम्ही नुकते ऐकले हातून थोडासा विरहाचो भाव दिसता. अशी वेगवेगळी रूपां ह्या वृंदावनी सारंग ह्या रागान आसात. आता हांव तुमकां अशेंच एक भक्ती रसाचेर आधारीत अशे वेगळ्या टायपाचे नाट्यगीत आयकूंक दिता. हाचे संगीतकार आसात पंडित भास्कर बुआ बखले. हांणी त्या वेळार ह्या रागाचो खूब सुंदर वापर केल्लो. नाटक आसा संशय कल्लोळ आणि पद आसा धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना. गातात प्रभाकर कारेकर आणि आयचो राग वृंदावनी सारंग होत तितून आसाच.

हे आशिले वृंदावनी सारंग ह्या रागातले एक नाट्यगीत. आयकुबेनो, जशे हांवें तुमकां उदळ सांगला की वृंदावनी सारंगान वेगवेगळे रस आमकां दिसतात, पूण दनपारचे जे एक फिलींग आसा ह्या रागान, दनपारचे जे रखरखीतपणाचे रखरखीतपणान गारवा दिवपाचो एक प्रकृती ह्या रागाची जी आसा ती ह्या पदान दिसता, जे आतां हांव तुमकां आयकूंक दितलो. ह्या पदाचे काव्य अशेंच आसा, सावन आये ना आये. तर दिल दिया दर्द लिया ह्या चित्रपटातले हे पद संगीतकार आसात नौशाद, आणि नौशादजीन वृंदावनी सारंग ह्या रागाचो वापर करून ह्या काव्याक अतिशय बऱ्या रितीन न्याय दिला. तर ऐकूया, आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांणी गायिल्ले हे सुंदर अशे पद.

हे आशिले वृंदावनी सारंग ह्या रागातले हे चित्रपट गीत ऐकपनो जसे हांवें तुमकां उदळूच सांगला की ह्या रागाचे वेगळो वेगळो ह्या रागाचो वेगळो वेगळो स्वभाव आसा. तर आतां ऐकुया विरक्ती आशिल्ले अशे हे पद, ताका तुम्ही विरह रसही म्हणू शकतात. खूप फामाद अशे हे पद अरुण दाते हांणी तर हे पद लोकप्रियतेच्या शिखरार वरून दवरले. संगीतकार यशवंत देव हांणी वृंदावनी सारंग ह्या रागाचो बरो वापर ह्या पदान केला. ऐकूया

ह्या सारखेच आणि एक सुंदर पद तुमकां हांव आयकूंक दिता. खूप जुने चित्रपट गीत असा, शबाब ह्या चित्रपटा खातीर हे पद असा. आणि अर्थातच वृंदावनी सारंग ह्या रागान ते संगीतबद्ध केल्ले असा.

0: तर असो असा आईचो राग वृंदावनी सारंग. तुमका हो कार्यक्रम आयकुपाक दितना माझी एकूच अपेक्षा अशी असता की तुम्ही ही पदा ऐकता ऐकता त्या रागाकडे मैत्री करची आणि जेन्ना केन्ना ही पदा लागता तेन्ना तेन्ना तुमका वृंदावनी सारंगाची याद जावची, तुमका तो राग ओळखून येवचो होच म्हजो प्रयत्न असता. आज तुम्ही खूप सुंदर सुंदर नाट्यगीतां, चित्रपट गीतां आणि भावगीतां वृंदावनी सारंग ह्या रागान आयकली. तर अशेंच फुडल्या फावटी हांव तुमकां मेळटलो एखादो नवीन राग घेवन आणि अशीच सुंदर सुंदर पदां घेवन. तो पर्यंत नमस्कार आणि मोग आसचो.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: एकशे पांच अंशार मेगाहर्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे एफएम रेनबो सेवेंत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत तुम्ही आस्वाद घेताली सप्तसूर ह्या कार्यावळीचो. आंखबेनो सप्तसूर ह्या कार्यावळींत आज तुम्ही ऐकताले पंडित योगराज नायक हांच्या लेखन, संशोधन आणि निवेदनातल्यान राग वृंदावनी सारंग हाजेर माहिती. आणि हाज्या सांगाताकच वेळ जाल्लो आसा अघपेनो नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रवा 105.5 अंशार मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

105.4 MHz FM रेनबो तुम्ही ऐकतात. ऐकबनो FM रेनबो तुम्ही ऐकताले. नमस्कार गोवा ही कार्यवळ आणि मुखाली स्वाते तुमका बरोबर 8 वरांचेर ऐकून दिता समाचार प्रभात. ऐकत रहात FM रेनबो.

सकाळची बरोबर 8:15 आणि 32 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.6 मेगाहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आणि एफ एम रेनबो सेवेंत आयकू भेनो वेळ झालो असा आयकुपाचो जिणेचे तरेकवारचे रंग दाखोवपी स्वाद दाखोवपी कांतारां कांतारांच्या कार्यावळींतल्यान. चला तर कांतारांच्या कार्यावळीक सुरवात करतना तुमकां आयकूंक दिता फादर गॅब्रियल डिसुजा हांणी गायिल्लें कांतार आवयचो मोग.

0: 105.4 मेगाहर्ट्ज घेऊन येतात तुमच्या खातीर कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजस्थानांत 1,05,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी बुन्यादी फातर बसयलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रादेशीक हवाई जोडणी येवजण विकसीत उड्डाणाचो फुडलो पांवडो सुरू केला. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री एंथनी आल्बानिसान भारताची मुखेल अर्थीक भागीदार म्हणून तोखणाय केल्या. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी इथेनॉल ही नवी संकल्पना न्हय आनी ती 1% परस चड काळ वापरांत आसा अशें सांगलां. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल गुजरातांतल्या सनंद शारांत सीजी सेमीच्या अत्याधुनीक आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर आनी चाचणी प्लांटाचें उक्तावण केलें. ह्या कार्यावळींत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आनी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हांचे वांगडा संवसारीक तंत्रगिन्यानाचे फुडारी हाजीर आशिल्ले. 7,500 कोटी रुपया परस चड गुंतवणूक करून विकसीत केल्ल्या हे प्रगत सुविधेचे वर्सुकी उत्पादन क्षमता 5 अब्ज अर्धवायू चिपामेरेन आसतली. सनान हांगाच्या सीजी सेमी सुविधेक लागून देशी चीप उत्पादन पर्यावरण प्रणाली घटमूट जातलीच, पूण तंत्रीक आत्मनिर्भरताय वाडटली आनी संवसारीक अर्धवायू मोल साखळींत भारताची सुवात वाडटली अशें प्रधानमंत्री मोदी

0: जातलें आनी 13 ऑगस्ट मेरेन चालू उरतलें. 20 जुलय सावन संसदेचें पावसाळी अधिवेशन आपोवपाच्या सरकाराच्या प्रस्तावाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मान्यताय दिल्या अशी म्हायती संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी दिली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान रिजीजू हांणी ह्या अधिवेशनात अर्थपूर्ण वादविवाद चर्चा आनी राष्ट्रीय म्हत्वाच्या प्रस्नांचेर निर्णय घेवपाचेर भर दितले अशें सांगले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी विश्वास व्यक्त केला की अहमदाबाद आनी मुंबयक जोडपी पुराय हायस्पीड रेल कॉरिडॉर 2029 अखेरेक पुराय जातलो. गुजरातांत सुरू आशिल्ल्या विविध रेल्वे प्रकल्पांचो नियाळ घेतल्या उपरांत अहमदाबादांत प्रसार माध्यमा कडेन उलयतना मंत्र्यांनी सांगला की मुंबय अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचें काम वेगान सुरू आसून गुजरात विभागान 80% काम पयलींच पुराय जालां.
1: बुलेट ट्रेन का कंस्ट्रक्शन भी बहुत तेजी से चल रहा है और अगले साल सूरत से बिलीमोरा का पहला सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से सूरत का सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से अहमदाबाद का पूरा कंप्लीट करेंगे, फिर अहमदाबाद से ठाणे और उसके बाद में अहमदाबाद से मुंबई. इस तरह से सेक्शन बाय सेक्शन फेज बाय फेज 2029 के एंड तक कम्प्लीट करेंगे प्रोजेक्ट. बहुत 80% काम गुजरात के क्षेत्र में कम्प्लीट हो चुका है और बहुत ही अच्छी प्रोग्रेस.
0: केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी इथेनॉल ही नवी संकल्पना न्हय आनी ती 100% चड काळा वापरांत आसा अशें सांगलां. राजस्थानांतल्या सभाघरांत उलोवप करतना पुरी हांणी सरकाराच्या जैव इंधन मिश्रण कार्यावळीचेर रचनात्मक टिका करपाक सरकार येवकार दिता अशें सांगलें आनी सरकार आपल्या वावरांत सुचोवण्यो आसपावन घेतलो आनी गरजेच्यो दुरुस्त्यो करतले अशें आश्वासन दिलें. भारतान इथेनॉल मिश्रणाची कल्पना पयली काँग्रेस सरकाराच्या काळांत सुरू जाल्ली अशें पुरी हांणी सांगलें. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन ह्या म्हयन्याच्या 10 तारखे मेरेन कत्तार, बहरीन, कुवेत आनी ओमानाच्या अधिकृत दौऱ्यार आसतले. ह्या देशांच्या भेटी वेळार डॉ जयशंकर आपल्या समकक्षांची भेट घेवन संवाद सादतले. हे भेटीन भारताचे देशा कडेन आशिल्ले द्विपक्षीय संबंध वाडोवपाचेर भर दितले आनी तशेंच प्रादेशीक घडामोडीचेर आनी परस्पर हितसंबंधीत प्रस्नांचेर मतांचे आदान प्रदान करपाची संद मेळटली अशें विदेश वेव्हार मंत्रालयान कळयलां. ओमान भेटी उपरांत डॉ जयशंकर 13 जुलयाक न्यूयॉर्काक भेट दिवन संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या 2028-29 कार्यकाळा खातीर भारताची अधिकृत मोहीम सुरू करतले. उपरांत ते तिसरे भारत युरोपीय संघ वेपार आनी तंत्रगिन्यान परिषदेचे बसकेक हाजीर रावतले. नागालँडाचे मुख्यमंत्री निफू रियो हांणी चोमोकिमिडिमा हांगा जाल्ल्या एग्री एक्सपोन मुख्यमंत्रीच्या कॉर्पस निधी खाला 35 ट्रॅक्टर आनी 6 उपयुक्त वाहनां दिली. लावार्थ्यांक मार्गदर्शन करतना मुख्यमंत्री रियो हांणी नागालँडाचे सुमार 70% लोक शेतकामांक गुंतल्या जाका लागून शेतवडी ही राज्याच्या अर्थवेवस्थेची फाटीचो कणो जाल्या अशें सांगलें. राज्यांत पिकाळ जमीन आसा अशें सांगून शेतकारांक आधुनीक शेतकी पद्दत आपणावपाक, उत्पादकता वाडोवपाक आनी आपले उदरनिर्वाह सुदारपाक प्रोत्साहन दिलें अशें तांणी सांगलें. फुडल्या कांय दिसांनी देशांतल्या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडटलो अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. बंगालाच्या वायव्य वाठारांत फुडल्या 4 ते 5 दिसांनी मध्य भारतांत पावस सक्रीय उरपाचो अदमास आसा अशें हवामान खात्यान कळयलां. मजगतीं गोंयांत 4 ते 10 जुलय ह्या काळांत पावसाचो येल्लो अलर्ट जारी केला. दादल्यांच्या क्रिकेटांत काल मँचेस्टरांतल्या ओल्ड ट्रॅफर्डांत जाल्ल्या 5 मॅचीच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत इंग्लंडान भारताक 4 विकेटींनी हारयलो. परतुनीक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजस्थानांत 1,05,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी बुन्यादी फातर बसयलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रादेशीक हवाई जोडणी येवजण विकसीत उड्डाणाचो फुडलो पावंडो सुरू केला. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री एंथनी अल्बानिसान भारताची मुखेल अर्थीक भागीदार म्हणून तोखणाय केल्या. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी इथेनॉल ही नवी संकल्पना न्हय आनी ती 100% चड काळ वापरांत आसा अशें सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरां 30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.

47 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवेन परतून एक फावट माय मोगाचा योगकार देता जिणेचे तरेकवारचे रंग दाखोवपी कांतारांच्या कार्यावळीत. चलत कांतारांची कार्यावळ मुखार वळताना ऐकूया अल्फ्रेड रोझ हाणें गायिल्लें कांतार खरो दोतोर.

हॅलो इश्टानो, इश्टानो आमच्या फिल्म इंडस्ट्रीन जायतो लोक असो आसा जो फिल्मातल्यान पयसो जोडटा, जाल्यार कांय जाण नामना मेळयतात. पूण अशे भोव थोडे रचनाकार आसात जे फिल्म इंडस्ट्रीक स्वतः सृजनात्मक योगदान दितात. अशेंच एक नाव जाणे भारतीय सिनेसृश्टीक आपल्या कलेन गिरेस्त केला, वयल्या पावण्यार व्हेला, आनी ते आसात द किंग ऑफ म्युझिक इळया राजा.

इसाई ज्ञाने म्हणाल संगीतातलो बुधवंत. खऱ्यानीच इळयाराजा सराच्या कंपोझिशनांची व्याप्ती पळत झाल्यार अजाब जाता. इतले व्हेरिएशन्स, इतली विविधताय, इतलो अस्थेटिक सेन्स.

लागी लागी हजार चित्रपटांक संगीत 7,000 सॉंग्स 20,000 भायर कॉन्सर्ट संसार भर सादर केल्लो असो हो किंग इळया राजा।

तांका क्लासिकल गिटार वादनात गोल्ड मेडल फावो जाला. पश्चिमी शास्त्रीय संगीतातले हार्मनी आणि स्ट्रिंग अरेंजमेंट्स भारतीय सिनेसंगीतात हाडपी पहिलो संगीतकार म्हणल्यार इळयाराजा. बॅकग्राऊंड म्युझिका खातीर मुद्दम ध्वनिमुद्रण तंत्र शिकून घेवपी हो मनस्वी संगीतकार.

एकोणीसशे 1993 वर्षा सिम्फनी नंबर 1 ही पश्चिमी शास्त्रीय संगीताची ताणी रचना भरली आणि या सिम्फनीची प्रस्तुती लंडनच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रान केली. हो मान मिळवपी इळयाराजा हे पहिले आशियाई कलाकार.

सकाळची बरोबर 9 वाजून 6 मिनटं आणि 6 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजे केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आणि ऐकपणू एफ एम रेनबो सेवेन ह्या खिणाक जी हा वेळ झालो असा तुमकां भरपाचो आयकूंक दिवपाक, जी हा वो प्यारे से सदाबहार वाले नगमे सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीन जंय तुमकां आयकूंक मेळटा 1950 से लेकर 1980s के दौर के गाणे. आणि ऐकपणू आज इस दौर में तुमकां आयकूंक दिता 1980s के चुनिंदा गाणी, कुछ चुनिंदे नगमे आमच्या ह्या कार्यावळीतल्यान. आणि सुरुवात करता ह्या कार्यावळीक, जी हां,

वाद्य आता आशा भोसले आणि सांगतांचा आवाज हंगीत खातुबा आणि त्याच्या उपरांत किशोर कुमार आणि आशा भोसले हांचा आवाज जादूगर जादूगर जायगा ह्या गीता खातीर 105.4 मेगाहर्ट्ज़ तुम्हें कहता है फिल्म रेनबो म्युझिकली ऑल यर्स विल आपके दिल से हमारे दिल तक म्युझिकली धक धक आणि ह्या क्षणाक आपका दिल धडका रही 1980s का दौर के गाने लेकर सदाबहार ह्या करवेतल्यान

अरबनो शान ह्या फिल्मातल्या ही दोन गीता तुम्ही ऐकली. मुखारे स्वातेर तुमकां ऐकूंक दिता सुभाष घई हाणी निर्देशन केल्ल्या ह्या फिल्मातल्यान गीता, जातून तुमकां ऋषी कपूर, टीना मुनीम, सिमी गरेवाल, राज

किरण, प्राण, प्रेमनाथ, तसेच पिंचू कपूर आणि मॅकमोहन ह्यांचं अभिनय पळून मिळो. ह्या फिल्मांक संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलालजी हाणी. त्याचबरोबर ह्या गीताची म्हळ्यारच ह्या फिल्मातल्या गीतांची रचना आशिल्ली आनंद बक्षी हांची. 11 जून 1980 ह्या दिसा 157 मिनटांचे रिलीज जाल्ले हे फिल्म. चला तुमकां आयकून दिता ह्या फिल्मातल्यान ही सुंदरशी दोन गीतां. जी हांव बात कर रही हूं कर्ज ह्या फिल्माची, आणि कर्ज ह्या फिल्मातल्यान तुमकां आयकूंक दिता पुलीस सुवातेर किशोर कुमार आणि सांगा त्यांचो आवाज गायतात ओम शांती ओम. आणि उपरांत किशोर कुमार, आशा भोसले आणि सांगा त्यांचो आवाज एक हसीना थी ह्या गीता खातीर. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो.

अगपनो कर्ज ह्या फिल्मातल्यान ही दोन गीतां तुम्ही ऐकली आणि ह्या गीतां सांगतकच वेळ झालो असा सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीतल्यान जंय तुमकां ऐकूंक मेळटा 1950 लेकर 1980s के दौर के गाणी तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची एफ एम रेनबो सेवा. बरोबर 10:05 एफ एम रेनबो सेवेंत तुमकां ऐकूंक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षोप्य जावपी इंग्लिशींतल्यान खबरो. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ

www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत. विष्णू माय जग
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला ला विपिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

सकाळचे 10:16 आणि 23 सेकंद होत आहेत. नमस्कार असे कहो. 105.4 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी. रसिकहो FM रेनबो वाहिनीत वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची. आणि ह्या कार्यक्रमात रसिकहो समावेश आहे नाट्यगीते, भावगीते, चित्रपट गीतांचा. आणि चला तर मग ह्या शृंखलेला सुरुवात करताना ऐकूया हे नाट्यगीत. श्रीपादराव नेवरेकर यांनी गायलेलं शर लागला तुझा ग. रसिक हो ना वी कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे गीत. मास्टर कृष्णराव तसंच विनायकबुवा पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. रामदास कामत यांचे स्वर. हे नाटक संत कान्हो पात्रातलं नाट्यगीत ऐकूया. शर लागला तुझा गं.

रसिकहो श्रीपादराव नेवरेकर यांच्या शर लागला तुझा ग ह्या नाट्यगीतानंतर नाट्यगीतांच्या वळेरीतलं हे पुढील नाट्यगीत. क्रू प्र खाडिलकर ह्यांची रचना, भास्करबुवा बखले ह्यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाट्यगीत. रसिकहो बालगंधर्व ह्यांनी गायलेलं, त्यांनी त्यांच्यासोबत गात आहेत माणिक वर्मा. स्वयंवर ह्या नाटकातून रूप बदी तो नरशार्दुला.

रसिक हो, नाट्यगीतांनंतर आता वळूया भावगीतांकडे आणि भावगीतांच्या ह्या वळेरीला सुरुवात करूया सुरेश भट यांच्या रचनेतून. रसिक हो, वैशाली भैसने माडे गात आहेत. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत, येणारा दिवस.

रसिक हो वैष्णवी भैसने माडे यांनी गायलेल्या भावगीतानंतर भावगीताच्या वळेरीतून हे पुढील भावगीत प्रवीण दवणे यांची रचना. रसिक हो संजीव अभ्यंकर गात आहेत. केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत हे जीवना.

रसिक हो भावगीतांनंतर आता वळूया चित्रपट गीतांकडे आणि चित्रपट गीतांच्या वळेरीतलं हे पहिलं चित्रपट गीत दुर्गा म्हणत्यात मला ह्या चित्रपटातून येत आहे. आई अंबे जगदंबे हा गोंधळ गात आहेत उर्मिला धनगर. रसिक हो ही संगीत रचना आहे प्रवीण कुंवर यांची.

आई अंबे जगदंबे रसिक हो दुर्गा म्हणत्यात मला ह्या चित्रपट गीतानंतर कार्यक्रमातलं शेवटचं चित्रपट गीत येत आहे जोगवा ह्या चित्रपटातून. संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल ह्यांनी, स्वर आहेत अजय गोगावले. रसिक हो गीतरचना आहे संजय पाटील ह्यांची. हे गीत लल्लाटी भंडारा.

रसिक हो अजय गोगावले ह्याने गायलेल्या लल्लाटी भंडार ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. ऐकत राहा 105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो वाहिनी. बरोबर 11 वाजता एफ एम रेनबो वाहिनीत ऐकूया दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. ऐकत राहा 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी.

एफएम रेनबो छे वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी आणि आता ही असा सुगम संगीताची कार्यावळ.

फेमरेन बुचे विट्राउनी पोर्तुनिक दा तुमका सगळ्यांक येवकार सुगम संगीताची कार्यावळता फुडें व्हरतना रविंद्र बिजूर ऐकुया. यशवंत केळेकार हांचें गीत.

जीने सो सार संग पी बाकी बाबूर कार हंची गीता जितेंद्र अभिषेकी हंचो आवाज FM रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. 12:05 तुमकां आयकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो. उपरांत कार्यावळींची रुपरेषा 12:05 आनी फिल्मी संगीत चित्ररंजन कार्यावळीचो वेळ सदचोच 12:15 ह्या खिणाक कार्यावळ सोंपयतना बिंदी अवस्थ राजय पवार हांचें गीत.

निरोगी अवस्थेने गायले डॉक्टर अजय पवार यांचे गीत तुम्ही ऐकले आणि या गीता वांगडा सोपता सुगम संगीत. मित्रांनी तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्या युतर एक वार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 12:05 जातात. दिल्ली केंद्रावेल्या इंग्लिशीतल्या खबरो आम्ही सहक्षेपित करता. ऐकपाक रावात ह्या उपरांत चित्ररंजन 12:15 पूण त्या आधी आसतल्यो कार्यावळींची वळख करून दिवपी कार्यावळींची रुपरेषा. ऐकत रावात FM रेनबो.

एफ एम रेनबोचे वितरावणी आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 12 वाजा जाऊन 10 मिनटं झाल्यात. पोटनिकदा तुमका सगळ्यांक माय मोगाचो योगार. ह्या उपरांत वितराव पछात तरेकवार कार्यावळींची वळख आमच्या आयकप्यांक आमी करून दिता. कालघरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन कार्यावळींची ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12 वरां 15 मिनटांचेर 1 वर जावन 5 मिनटांचेर आसतली कातारां. ते दोनांक नाट्य संगीत जुकबॉक्स कार्यावळीचो वेळ 2 वरां 30 मिनटांचो 2 वरां 30 मिनटां सावन पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी तुमकां आयकपाक मेळटल्यो. 3 वरां 10 मिनटांचेर कंट्री म्युझीक तर 4 वरां 5 मिनटांचेर आरजेस चॉईस आणि 5 वरां 10 मिनटांचेर पॉप टायम. मजगती स्पायस ही प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात 3 वरांचेर. सांजवेच्या प्रसारणात 5 वरां 35 मिनटां सावन परतून एकदा तरेकवार कार्यावळी सुरवेक भावगीत. 6 वरां 5 मिनटांचेर रेनबो सांज भाऊच्या बलकांव 7 वरां 10 मिनटांचेर. आमच्या आयकप्यांक आमी याद करून दिता आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल मॅचीत आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पंगडां मदीं जावपी मॅचीचे ऑफ ट्यूब धांवते वर्णन दिल्ली केंद्रा वयल्यान आमी सुरक्षपीत करतले 7 वरां 30 मिनटां सावन. आणि कॉमेंट्री जेन्ना तुमकां आयकपाक मेळटली एफ एम रेनबोच्या वितरावणीत तेन्ना सदच्योच कार्यावळी न्यूज ऑन एअर ह्या एपा वयल्यान. 8:00 हॅलो गोंयकारा, 9 वरां 15 मिनटांचेर संडे ऑन द रॉक्स, तर 10 वरां 5 मिनटांचेर फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ आणि 11 वरां 10 मिनटांचेर पश्चिमी संगीत सॉफ्ट रॉक. आयकपेनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो सांगात मध्यान रातच्या 12 वरां 6 मिनटां मेरेन.

एफएम रेनबोच्या विक्रावणी तुमच्याच सांगतान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत विक्रावपाच्या कांय देशभरातल्या मुखेल अशा कार्यावळींची ही वळख ह्या खिणाक चालू आसा म्हादय चॅनलाचेर अस्तुरी कार्यावळ यशस्विनी हे वळेरेंत आयज उशा नायक वळख करून दितात कविता सिनाय सावयकार ब्युटिशियन मुजरत आयकात यशस्विनी म्हादय चॅनलाचेर आनी उपरांत स्वर संगम कार्यावळींत कांतारां संजेच्या 5:30 कोकणीतल्या युवाणीत झाडाचे महत्व वन महोत्सवा निमतान वेदा हळणकार हांचे उलव नाट्य संगीत 7 एफएम रेनबोच्या वितरावणीत सांगला त्याच प्रमाण म्हादय चॅनलाचेर 7:30 सावन तुमकां ऐकपाक मेळटली आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप फायनल मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या पंगडां मदीं जावपी मॅचीचे ऑफ ट्यूब वर्णन दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले 7:30 सावन आणि सदच्योच कार्यावळी न्यूज

ऑन एअर या ऍपावेल्यान साडेसात वरांचेर चावडेर वेदकृष्ण राधेकला मंडळ देऊळवाडा माशेलच्या या संस्थेन सादर केल्ल्यो फुगड्यो. दिल्ली केंद्रावेल्यान म्हादय चॅनलाचेर कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले 9:15 स्पॉटलायट, रुपकाची राष्ट्रीय कार्यावळ 9:30 आणि संगीताची अखिल भारतीय कार्यावळ रातच्या 10:00. म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. तुमी आयकली कार्यावळींची ही रुपरेषा.

मी तुम्हाला एका दनपारच्या सभेत लिहिली होते रे, क्वारकऱ्यामुळे 12:15 आणि 55 सेकंद झाल्यात. तालधरात फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन.

प्रेम पर्वत या फिल्मात संगीतकार जयदेव यांच्या संगीत निर्देशनाखाला लता दिदींसह आवाज जाननिसार अख्तर यांची रचना आणि ह्या उपरांत आयक पॅनो कर्ज फिल्मा खातीर मोहम्मद रफी हांणी गायले आनंद बक्षी हांचे गीत आयजूय बी तितलेच लोकप्रिय आशिल्ले संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग

व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

जगजीत सिंह हांचे संगीत आनी तांचोच आवाज तशेंच आशा भोसले हांचोय आवाज तुमी आयकली प्रेम गीत ह्या फिल्मांतली गितां. एफएम रेनबोची वितरावणी तुमी आयकतात. फिल्मी संगीत चित्ररंजन कार्यावळ फुडें व्हरतना लता मंगेशकर, राहुल देव बर्मन हांचे संगीत अमर प्रेम ह्या फिल्मांतली लोकप्रिय अशी ही रचना आनंद बक्षी हांची.

दिसांनी रात जाकाडी नाही मी थोडी नाही कोणाक कोण मेळटाय तू हाय हाय हाय अंजला हो हो हो अंजला सगळ्यांची आंचे काय.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

नमस्कार रसिका श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम आणि एफ एम रेनबोच्या प्रसारणात यानंतर सादर करीत आहोत नाट्यसंगीत.

पंडित कुमार गंधर्व यांचा हा स्वर, बाळ कोल्हटकरांची रचना, संगीत वसंत देसाई यांचं, देवदिनाघरी धावला या नाटकासाठी हे पद होतं. आपण ऐकत आहात नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आणि यानंतर बकुळ पंडित. हे बंद रेशमाचे या नाटकासाठी शांता शेळके यांची रचना, संगीत पंडित जितेंद्र.

भक्कुळ पंडित यांनी गायलेलं हे बंद रेशमाचे या नाटकासाठी शांता शेळके यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आणि यानंतर प्रभाकर कारेकर ऐकूया. विश्राम बेडेकरांची ही रचना, मास्टर दीनानाथ यांचं संगीत, नाटक ब्रह्मकुमारी.

विश्राम बेडेकरांचीही रचना संगीत मास्टर दीनानाथ यांचं, प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं ब्रह्मकुमारी या नाटकातील हे पद आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी सरिता भावे ऐकूया. संत गोरा कुंभार या नाटकासाठी अशोकजी परांजपे यांचीही रचना संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

गोऱ्या कुंभार्या नाटकासाठी अशोकजी परांजपे यांचं हे पद होतं. पंडित जितेंद्र अभिषेके यांचे संगीत सरिता भावे यांनी गायलेल्या या पदाबरोबरच समाप्त होत आहे नाट्य संगीताचा हा कार्यक्रम. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:31 झालेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. यानंतर झोयाच्या साथीनं पश्चिमी संगीत. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

जी हाँ दोस्तों, सप्ताह सुरंच है सब पर गिस्सा मैक्स पास आउट 4 MHz FM हर रेनबो ऐता जी सांस भाऊ तुझे सांगतक समस्तांक उर्बे भरित योकार इशानो पावसा जी रेम झीम सुरसा संगीत आमच्या काळजात धरुस काय देता आणि सांजवे आमच्या मनान आल्हाददायक असो आनंद दिवता असे हे संगीत अशा ह्या संगीताची पेशकशी तुमकां परतून येता माय मोगाचो येवकार. सुरवेक आमच्या आयच्या दिसा विद्रावपी ह्यो कार्यावळींची थोडक्यात वळख. भावगीत 5:35 5:58 एक वरात कोंकणीतल्यान खबरो, 6:00 हिंदीतल्यान खबरो आणि 6:05 सावन रेनबो सांज. मगाशिल्लो सदा भशेन 6:30 हो वेळ कोंकणी राष्ट्रीय खबरांचो. 6:58 एक वरात आमच्यो कोंकणीतल्यान खबरो आणि उपरांत 7:10 सावन भाऊचे बालकांव.

श्रोतेहो, रविवारची संध्याकाळ 5:35 वेळ आणि भाऊ तुमच्यासोबत सजतोय तुमच्यासाठी खास आणि खास भावगीता कार्यक्रमाची सुरुवात या सुंदरशा गीतानं.

श्रोतेहो, जीवनात आपल्या प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायची हौस असते. मित्रांनो, जीवन म्हणजे एक सुंदर अशी कल्पना. मित्रांनो, फक्त आकाशाला स्पर्श करणे म्हणजे यश नाही. खरं यश ते आहे ज्यात आकाशाला स्पर्शही केला जातो आणि पायसुद्धा, प्रत्येकाचे पायसुद्धा जमिनीवरच असतात. ते खरं यश.

श्रोतेहो देवकी पंडित यांच्या स्वरात हे भावगीत. मित्रांनो, भावगीताच्या पेशकशीत शेवटची एक पेशकश. मित्रांनो, एक जबरदस्त गोष्ट माझ्या ध्यानात आली. मित्रांनो, अनेक ठेचा खाल्ल्यानंतर जाणीव झाली की हातावरच्या रेषा काहीच मळत नाही. अनेक ठेचा खाल्ल्यानंतर जाणीव झाली की हातावरच्या रेषा काहीच म्हणत नाहीत. स्वतःलाच घडवावं लागतं आपलं बिघडलेलं नशीब. तेव्हा ज्यानं त्यानं आपल्या मनातून विचार करावा आणि

आजच्या घडीला आपल्या स्वतःच्या हिमतीवर लक्ष केंद्रित करावं, स्वतःच्या हिमतीवर आपण जाणून भजून प्रेम करावं, स्वतःच्या हिमतीवर आपण जग जिंकण्याचा प्रयत्न करावा. भावगीतांच्या पेशकशीत ही शेवटची पेशकश सुवर्णा माटेगावकर आणि बरोबर 5:58 आमच्या कोकणीतून ठळक बातम्या, 6:00 हिंदीतून बातम्या,

विसरत हो पाच वाजून 58 मिनिटं होत आहेत. कोकणीतून ठळक बातम्या काही क्षणातच आणि तदनंतर बरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावर. ऐकत रहा FM वाहिनी.

जी हाँ दोस्तों, नमस्कार। 104 MHz FM रेनबो रेनबो सांज समजत आहे की पण उर्वरित होकार दिता तुमचाच भाऊ आणि एक गीत या केला सिद्धनाथ भुया यांच्या आवाजात।

मास्टरनो सिद्धनाथ भुईया वांच्या आवाजातले हे गीत. इष्टानो, गोयची गिरेस्त संगीत परंपरा, लोकगीता, कोकणी आणि मराठी संगीत दाईज, वेगवेगळ्या वाद्यांची परंपरा आणि गोयच्या संस्कृतीतल्या जिणेची उमेद, आनंद आणि उत्सव हाचो सुरेल संगम म्हळ्यार गोयची गीता, गोयचे संगीत आणि आशा. मास्टरनो, ही परंपरा आमकां गोयच्या नाटकात लेगीत अणभवपाक मेळटा.

मशनो रामदास कामत आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातले हे गीत 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुम्ही असतात या किनक भाऊ सांगता रेनबो सांज हे कार्यवे मशनो मुखवले गीत एक खाशेले गीत एक एका चलयेच्या लग्नाच्या निरोपातल्यो भावना व्हड कोमलपणान ह्या गीतान आम्ही उक्तायल्यो पळयतात ये गलिया ये चौबारा ह्या आनाना दुबारा भुरगेपण आवय बापूय घर आणि त्या यादींक भावनीक निरोप दिवप ह्या ओळीतल्यान उक्तायता देखून हे गीत आयज लेगीत जायत्या लग्नांनी वाजता आणि जायत्या लोकांच्या दोळ्यांतल्यान दुख लेगीत येता प्रेम रोग ह्या फिल्मातले लता दिदींच्या आवाजातले हे गीत ऐकणार

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अस्तंत आशियातल्या संघर्षांत झुजबंदी जाले उपरांत होर्मुज समुद्र धुनींतल्यान द्रवीकृत सैमीक वायू म्हळ्यार लिक्विफायड नॅचरल गॅस म्हालाची येरादारी परतून सुरू जाल्या देखून सरकारान सैमीक वायू पुरवणेचेर आणीबाणीची बंदी फाटी घेतल्या. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान अधिसुचोवणेन सांगला की सैमीक वायू पुरवण नियमन आदेश 2026 दुरुस्ती करून सरकाराक देशातल्यान तयार जावपी सैमीक वायू आनी आयात केल्ल्या एलएनजीच्या वाटपाक प्राधान्य दिवपी मुखेल आणीबाणीची तरतुदी काढून उडयल्या. होर्मुज समुद्र धुनींतल्यान एलएनजी म्हाल धाडपाक आडमेळी आयले उपरांत गरजेच्या वस्तू कायद्याखाला अंदू मार्चांत हो आपत्कालीन आदेश जारी केल्लो. फाल्यां सावन सुरू जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या इंडोनेशिया भेटींतल्यान दोनूय देशांमधल्या सध्याच्या संबंधांक चालना मेळटली. आयज जाकार्ता हांगा आकाशवाणीक दिल्ले मुलाखतींत इंडोनेशियातले भारतीय राजदूत संदीप चक्रवर्ती हांणी सांगलें की
1: The significance is immense. India and Indonesia are civilizational partners. We have ties dating back to centuries. But the contemporary relationship is also very intense and it is multidimensional. As you will understand that when leaders visit each other's countries, it gives impetus to the relationship. Not only to the existing relationship, but it also opens up new areas of cooperation. So I believe that during Prime Minister Modi's visit to Indonesia from 6th to 8th of July, there will be several new areas of cooperation that will open up between India and Indonesia and you will find intensification in the relationships and greater economic engagement between these two large countries.
0: विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशनाची हमी VBG रामजी कायदो 2025 ह्या महिन्याच्या पहिल्या दिसा यशस्वीपणान लागू झाल्ल्यान केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी खोस उक्तायल्या. मंत्रिमंडळान आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातल्यान मिशनाच्या अंतर्गत राज्यांक 25,000 कोटी रुपया वयर पहिल्या वाट्याचे वितरावप केले. चौहान हांणी सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रीय प्रदेशांच्या ग्रामीण उदरगत मंत्र्याकडेन VBG रामजी चालीक लावपाचो नियाळ घेतलो. राज्याकडेन फावो तो निधी असून 15 दिसा भितर पगार दिवंक मेळटलो असो आयज जाहीर केल्ल्या पहिल्या वाट्याचो हेत जावन आसा असे तांणी सांगले.
2: मनरेगा को पूरे देश में लागू करने में 3 साल लगे थे लेकिन मुझे आप सब पर गर्व है. 1 साल 2 साल नहीं, पहले दिन ही विकसित भारत जी राम जी योजना एक साथ पूरे देश में लागू हो गई. 100 दिन नहीं, अब 125 दिन रोजगार, 5 साल में 7.5 लाख करोड़ से ज्यादा की राशि 2,86,000 पंचायतों में ठीक से लग गई तो गांव संपूर्ण विकसित हो जाएंगे. समृद्ध और विकसित गांव का निर्माण हो जाएगा.
0: सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामाचेर फारीक केल्ल्या जाहिरातींतल्यान भुरग्यांचे लैंगिक शोषण आणि अनुचित माहितीचेर सरकारान मेटाक खर नोटीस जारी केल्या. सरकारान इंस्टाग्रामाक अनुचित माहितीचो प्रचार आणि प्रवेश मेळोवपाक सुविधा दिवपी सगळ्यो जाहिराती आणि सामुग्री अक्षम करपाचो आदेश दिला असे अधिकृत सूत्रांनी सांगला. 7 दिसा भितर मेटाकडल्यान सविस्तर स्पष्टीकरणाची मागणी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयान केल्या. इंस्टाग्रामान भारताच्या मध्यस्थ सुरक्षिततायेच्या मार्गदर्शक तत्वांक स्वीकारला काय ना हाचेर सरकार नियाळ घेता. पद्म विभूषण पुरस्कार फावो जाल्ल्यो नामनेच्यो पाणवणी गायिका डॉ तिजनबाई हांकां आयज दुखेस्त मरण आयलें. दुयेंस आशिल्ल्यान एम्स रायपुरांत बरोच तेप तांचेर उपचार सुरू आशिल्ले. आपल्या प्रभावशाली आवाजान माचयेर आकर्षक हाजिरी आनी वेगळी कथनशैली आशिल्ल्यो तिजनबाई हांणी पाणवणीक भारतातूच न्हय तर आंतरराष्ट्रीय पावण्यार एक नवी वळख दिल्ली. भारतीय लोककलेंत तिणें केल्ल्या योगदानाची वळख करून दिवन

मोशन सुरेश वाडकर आणि वैशाली मादे हांणी गायिल्ले हे गीत फक्त आणि फक्त पावसाचेच वर्णन करिना, पूण पावसाच्या निमतान मनात निर्माण जावपी यादी, मोग आणि भावनेक एक सुरेल अभिव्यक्ती दिता. आणि हाकाच लागून पावस हे गीत आयस लेगीत आवडीचे गीत जावन आसा. रेनबो सन हे कार्यावळीत ह्या उपरांत सुरेश वाडकर हांच्याच आवाजात वेचला हे गीत.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

0: जी हाँ दोस्तों, पुरुषोत्तम पोहंजी आवाज़ अतले हैं गीत 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो रेनबो सांस है कार्य तुम्हें साथ भाऊ संगतक 6:58 मिनट वे मुख्य खबरों तुम कायक मेटले हैं तेच्या उपरांत रेनबो सांस है कार्य विद एक गीत आणि तेच्या उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आणि उपरांत भाऊचे बालकाव ऐकत रावत 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो.
1: नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय सरकार टाटा पावर कंपनीक राज्यांत वीज वाटपाक दिवचे ना अशें गोंयचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलां. गोंयच्या ब्राह्मण उद्देजक आनी वेवसायिकांक एकठांय हाडपाच्या हेतान गोंयच्या द्रवीड ब्राह्मण संघान केरी फोंडेच्या श्री विजयादुर्गा देवस्थानांत व्हडा उमेदीन सक्षम डीबीएस बिझनेस नेटवर्क नांवाचें वेवसायीक जाळें सुरू केलां. मुखार रोखडेच जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर भारतीय जनता पक्षाची संघटना आनीक घटमूट करपाच्या हेतान भाजपा कार्यकर्त्यांची संयुक्त बसका धारगळी जाली. पद्मविभूषण पुरस्कार फावो जाल्ल्यो नामनेच्यो पाणवणी गायिका डॉ तनीजबाई हांकां आयज दुखेस्त मरण आयले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर दुख्ख उक्तयला. अस्तंत आशियातल्या संघर्षांत झुंजबंदी जाले उपरांत होर्मुझ समुद्र दुनीतल्यान द्रवीकृत सैमीक वायू म्हळ्यार लिक्विफाईड नॅचरल गॅस मालाची येरादारी परतून सुरू जाले उपरांत सरकारान सैमीक वायू पुरवणीचेर आणीबाणीची बंदी फाटी घेतल्या. भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्या खातीर 5 जुलै ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला. ह्या काळात राज्यातल्या काय वाठारांनी खर वाऱ्यासयत पाऊस पडपाची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय सरकार टाटा पॉवराक राज्यांत वीज वाटपाक दिवचो.

0: ना राज्यान देशातली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला. स्वामी विवेकानंद पुण्यतिथीच्या निमतान साखळेच्या ऐतिहासिक किल्ल्याचे सुवातेर साखळे शार आणि किल्ल्यांचो इतिहास या विषयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकर हांणी उलोवपाची कार्यावळ जाली. मुखार येवपी विधानसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान कार्यकर्त्यांची धारगळे संयुक्त बसका जाली. गोंय सरकार गोंयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा. भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्या खातीर 5 जुलै ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. गोंय सरकाराचे पुरातत्व खाते आणि विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोडपालवान स्वामी विवेकानंद हांच्या पुण्यतिथी निमतान साखळेच्या ऐतिहासिक किल्ल्याचे सुवातेर साखळे शार आणि किल्ल्याचो इतिहास या विषयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांणी उलोवपाची कार्यावळ केली. हे वेळार साखळेचे नगरसेवक आनंद काणेकार गणपत पावसकार हाजीर आशिल्ले. राजेंद्र केरकार हांणी साखळे शाराच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या सांगतान साखळे किल्ल्याचो इतिहास सांगलो. विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळाकडल्यान अमेय किंजवळेकर हांणी येवकार दिलो. मुखार येवपी विधानसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त बसका धारगळी जाली. फाटल्या वेंचणुकेंत पक्षापासून पयस आशिल्ल्या वरिष्ठ कार्यकर्त्यांक परतून हाडून पक्षाची संघटना चड बळकिश्ट करपाचे बसकेन भर दिलो. ह्या संदर्भात हाजीर आशिल्ल्या वरिष्ठ तरणाटे आणि बायलो कार्यकर्त्यांनी पेडणे मतदारसंघांनी येवपी विधानसभा वेंचणुकेंत भाजपाचे कमळ परतून फुलोवपाचो संकल्प केलो. गोंय सरकार टाटा पावराक राज्यांत वीज वाटपाक दिवचो ना, कारण गोंयांत पयलींच देशातली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला. वीज वाटपा संबंधीत खंयच्याच कामाक टाटा पावराक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिवचे न्हय अशें आवाहन ढवळीकारान सगळ्या नगरपालिका आणि ग्रामपंचायतींक केला. राज्य सरकाराची पूर्व मान्यताय घेनासतना ह्या कंपनीन थेट थळाव्या संस्थांकडेन संपर्क साधलो. ही कारवाय अयोग्य अशें म्हणत तांच्यांनी कंपनीचेर आरोप केला. सरकाराची भूमिका सांगताना मंत्री ढवळीकार हांणी सांगले की गोंयातली सध्याची वीज वितरण पद्धत कार्यक्षम आणि राज्याची गरज भागोवपी सक्षम असा, देखून या क्षेत्रात खासगी वितरकाची गरज ना. गोयच्या द्रविड ब्राह्मण संघान श्री विजयादुर्गा देवस्थान केरी फोणे हांगा व्हड उमेदीन गोयच्या ब्राह्मण उद्योजक आणि व्यवसायिकांक एकठांय हाडपाच्या हेतान सक्षम नावाचे बिझनेस नेटवर्क सुरू केला. या कार्यक्रमाक सुधा इलेक्ट्रिकल कंपनी लिमिटेडचे प्रोप्रायटर नितीन रानडे, डेक्कन फाईन केमिकल इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि थळ मुखेली किरण देसाय, द्रविड ब्राह्मण संघाचे अध्यक्ष दिलीप ढवळीकार, आयोजक शौनक देशपांडे आणि गोयच्या वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रातले सुमार 250 उद्योजक, व्यावसायिक आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या कार्यक्रमाक मुखेल सोयरे म्हण नामनेचे उद्योजक नितीन रानडे आणि मानाचे सोयरे म्हणून किरण देसाय हाजीर आशिल्ले. उद्देग फुडारपण, व्यावसायिक प्रामाणिकपण आणि परस्पर सहकार्याचे म्हत्व ताणी आपल्या मार्गदर्शक भाषणातल्यान उक्तायले. ह्या सुवाळ्यान समाजातल्या उद्योजकते खातीर तयार केल्ल्या उल्लेखनीय योगदाना खातीर 23 वरिष्ठ उद्योजकांचो भोवमान केलो. तशेंच वेगवेगळ्या मळार उल्लेखनीय वावर केल्ल्या 16 तरणाट्या उद्योजकांचो आणि त्यांच्या वावराचो भोवमान केलो. कुर्टी फोणेच्या जनशक्ती वेलफेअर असोसिएशन या संघटनेन आयज रक्तदान शिबीर घडून हाडिल्ले. ही संघटना फाटली 15 वर्सां नेमान हे रक्तदान शिबीर घडून हाडटा. मडगावच्या ऑस्पिसियो हॉस्पिटलाच्या पालवान हो उपक्रम मुखार चालू उरतलो अशी माहिती जनशक्ती वेलफेअर असोसिएशनाचे अध्यक्ष विशांत कुर्टीकार हांणी दिली. रक्तदान शिबिरा वांगडाच कुर्टी वाठारातल्या विद्यार्थ्यांक प्रोत्साहन दिवपा खातीर शिष्यवृत्ती तशेंच पर्यावरण सांबाळपाचे कांय प्रकल्प लेगीत ही संघटना सातत्यान घडून हाडटा अशें ह्या संघटनेच्या जाणवणदारांनी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन.

0: एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: पंढरपूर वारी ही शेकड्यांनी वर्षा पोरणी भक्तांची तीर्थयात्रा असून गोयच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दायजाचो तो महत्वाचो भाग. दरवर्षा गोयचे भक्त वारकरी दिंडीवरवी आषाढी आणि कार्तिकी वारी हातून वाटो घेतात आणि ताका लागून भक्ती सामूहिक सेवा आणि संस्कृताय तिगोवन दवरतात. गोय सरकार गोयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा. हे येवजणेचे नाव पंढरपूर वारी करपी गोयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण अशें आसतलें. पात्र नोंदणीकृत वारकरी दिंडीक आर्थिक मजत दिवप, सहभागी वारकरी हांची नोंदणी आणि त्यांच्यो नोंदी सांभाळप, जनसंपर्क, दस्तावेजीकरण, प्रसिद्धी आणि संबंधित कार्यावळीवरवी वारकरी दायजाचे संवर्धन आणि संरक्षण हे या येवजणेचे काय मुखेल हेत आसात. ह्या येवजणेचो लाव मेळोवपा खातीर कला आणि संस्कृती संचालनालयान नोंद जाल्ली खंयची वारकरी दिंडी पात्र ठरतली. फकत गोंयांत रावपी वारकरी दिंडीक ही मजत मेळटली जाल्यार पारंपारीक यात्रेचो भाग म्हूण दिंडीन पंढरपुराची आषाढी वारी वा कार्तिकी वारी पांयान पुराय करपाक जाय. 40 ते 50 नोंदणीकृत सहभागी आशिल्ले दिंडीक 1,00,000 रुपयाची मदत मेळटली. 50 परस चड नोंदणीकृत भाग घेवपी दिंड्यांनी दरेक भाग घेवप्याक 2,000 रुपया प्रमाण मजत दितले. आयज महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी व्हडलो पावस पडला आणि ताका लागून बचाव कार्यावळीच्यो घडणुको घडल्यात. रायगड जिल्ह्यात व्हड पावसाक लागून अचकीत उदकाची पातळी वाढल्या, उपरांत खोपोली लागसरच्या आदोशी धबधब्यान अडकून उरिल्ल्या 10 ते 12 पर्यटकांक पुलिसांनी सुरक्षितपणान सोडयले. ह्या घडणुकेन कोण जखमी झाल्याची माहिती मेळूंक ना. भारतीय हवामान खात्यान मुंबय, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या कोकण जिल्ह्यातल्या काय वाठारांनी रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 24 वरांत या वाठारातल्या काय सुवातींनी सामको व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच हवामान खात्यान सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या घाटांनी व्हड पावस पडपाचो अदमास काढला. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या गोय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोय जिल्ह्या खातीर 5 जुलै ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला. ह्या काळान राज्यातल्या काय सुवातींनी खर वारे आणि व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण 5 आणि 6 जुलयाक काय सुवातींनी 50 ते 60 किलोमीटर, ते उपरांत 7 ते 9 जुलै ह्या काळान काय सुवातींनी 40 ते 50 किलोमीटर वेगान वारे येवपाची शक्यताय आसा. मजगती हवामान खात्यान 10 आणि 11 जुलयाक राज्यातल्या काय सुवातींनी मध्यम प्रमाणान पावस पडपाचो अदमास काढला. 5 ते 11 जुलै मेरेन सप्तकभर गोयातल्या चडशा सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसून हवामान खात्यान जारी केल्लो येलो अलर्ट लक्षात दवरून नागरिकांनी गरजेची जतनाय घेवपाचे आवाहन केला. ताज्या पावसाच्या आकडेवारी प्रमाण 5 जुलयाक फाटल्या 24 वरांच्या काळान साखळे सगळ्यांत चड पावसाची नोंद जाल्या. साखळे उपरांत वाळपय लेगीत बरोच पावस पडला. ह्या दोनूय सुवाती व्हड पावसाच्या वर्गान येता. खेळ. आयज लंडनातल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचेर आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषक सर्तीच्या फायनलीन इंग्लंड ऑस्ट्रेलिया आड खेळटलो. जाल्यार फिफा विश्वचषकान आयज राती 1:30 वरांचेर न्यू जर्सीन जावपी 16व्या फेरयेन ब्राझील नॉर्वे आड खेळटलो. दुसऱ्या सेमीफायनलीन फाल्यां सकाळी 5:30 वरांचेर मेक्सिको सिटीन इंग्लंडाचो मेक्सिको आड खेळ जातलो. खबरो सोपोवपाच्या पयली एक फावट मुखेल खबरो. गोय सरकार टाटा पॉवराक राज्यान वीज वाटपाक दिवचो ना. राज्यान देशातली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला. स्वामी विवेकानंद पुण्यतिथीच्या निमतान साखळेच्या ऐतिहासीक किल्ल्याचे सुवातेर साखळे शार आणि किल्ल्याचो इतिहास या विषयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांची उलोवपाची कार्यावळ जाली. मुखार येवपी विधानसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान कार्यकर्त्यांची धारगळे संयुक्त बसका जाली. गोय सरकार गोयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा आणि भारतीय हवामान खात्याच्या गोय केंद्रान उत्तर आणि दक्षिण गोय जिल्ह्या खातीर 5 जुलै ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला. इतल्यान हे प्रादेशीक खबरापत्र सोंपले. आमचे मुखावयले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 वरांचेर. नमस्कार.

जी हाँ दोस्तों, जब तो सुरंज है सप्तर की सही मिक्स पास आउट 4 MHz FM रेनबो 7:30 जाऊन गेल्ली आसा. मुखेल खबरो प्रादेशीक निकतेच तुम्ही केल्यो. आणि आता लॉर्ड्स मैदानाचेर इंग्लंड वर्सीस ऑस्ट्रेलिया ह्या पंगडा मदीं फायनल जावचेली आसा T20 वर्ल्ड कपची. ताचे प्रत्यक्ष वर्णन आमी FM रेनबो सेवेच्या माध्यमातल्यान तुमचे मेरेन सुरू केल्ले आसा. आमच्यो सदच्यो कार्यावळी ज्यो आसा त्यो न्यूज ऑन AIR एप आसा ताच्या माध्यमातल्यान तुमचे मेरेन पावतल्यो. सो आयकत रावत 105.4 MHz FM रेनबोत भाऊच्या बालकांव.

0: वाली आमच्या इश्टा आमच्याकडे मागिल्ली फ्रॉम फरिदाबाद. चला दिसतो संगीताय मैफिलीन फक्त आणि फक्त 13:30 उरलेली असा. तुम्ही असत भाऊ सांगा 105.4 MHz FM रेनबो भाऊच्या बलकवान. डेफिनेटली तुम्ही कॉल करू शकतात 222-4457 ह्या नंबरचे, 2224457 या नंबरचे. आणि अखेराक भाऊच्या बलकवान पोया कोण असा ते. हॅलो
1: हॅलो, गुड इव्हनिंग सर.
0: गुड इव्हनिंग सिल्वेस्टर.
1: सिल्वेस्टर रॉड्रिगेस सर.
0: येस. सो खयचे गीत आहे तुमका?
1: सर लीडर बिचारा नारा राम और श्याम.
0: लीडर नाजाल्या राम और श्याम. येस येस. सो लीडर फिल्मातले एक सुंदर देशभक्ती गीत असतात ते गीत या केनाक तुमचे पसंत.
1: थँक यू.
0: परफेक्ट परफेक्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू बाबा. सिस्टर सिल्वेस्टर रॉड्रिगीश फ्रॉम कोशेली म्हापसा मागला लीडर या फिल्मा खातीर हे गीत.

जी हाँ दोस्तों, फक्त आणि फक्त 7 मिनिट उरलेस मोहम्मद रफी यांच्या आवाजातले हे गीत आशिले भाऊच्या बलकवन, ह्या उपरांत मिलिंद इंगळे यांचा आवाज.

जी हाँ दोस्तों, फाल्गुनी पाठगंज आवाज आतले है सजील है सुंदर शी गीत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनवर तुम्ही आशिले भाऊ सगाथक भाऊच्या बालकवन. आयताची सान दर आयतार आसता भाऊ सगाथक भाऊचे बालकव. इश्टानो भाऊचे बालकव हांव तुमचो निरोप मागता. 5 वरां माफ करात 7 वरां 58 मिनटां जाल्ली आसा. आयकून आमच्यो मुखेल खबरो कार्यक्रम.

जी हाँ दोस्तों, आयताजी सांजराची 8 वर्ष वे अरे भाऊ तुमचे सांगता सस्ता हॅलो गयकारा हॅलो गयकार हे कार तू बसा गँग माय मग जो योग कारण तुम्ही असा भाऊ सांगता सुरवेक

जी हसो हॅलो गोयकार हे कार्यावळीत क्लारीस हांच्या आवाजात हे सुंदर शिगीत आठ वरां 5 मिनटांचो वेळ आनी कार्यावळीत मुखावेलो मॅसेज कार्मो फ्रॉम युके आयकूंक मागता एक गीत आशिर्वाद जावो गावपी सी आल्वारीस जाला दिसता न्हू सी आल्वारीस हांच्या आवाजांतले हे गीत तुमी लेगीत टॅक्स्ट करात 8380071054 8380071054

जी हाँ दोस्तों, जॉयस आणि मेलविन हांच्या आवाजातले हे गीत आशिले 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो. तुम्ही असा भाऊ सांगता हॅलो गोयकार आहे कारावीत. निकोलस बाब तुमचा मेसेज म्हणजे पावला, लियो बाबाचो मेसेज पावला, आणि अखेरक हांव मेसेज घेता फादर फ्रांसीस हांचो. फादर फ्रांसीस म्हणटा की हॅलो भाऊ, हांव फादर फ्रांसीस फर्नांडीस फ्रॉम थिवेसान. उपकार करून म्हाका गीत आयकुपाक दियात. गीताचें नांव जावन आसा गॉडशें आणि गावपी आल्फ्रेड रोज. आणि भेटयता सगळ्या आमच्या माणकुल्या भुरग्यांक. तांणी तांच्या आवयनी आणि शेमान केल्ले घरचे गोडशे रुचीन खावन चड जंक फूड खायनासतना आपली भलायकी सांबाळची. देव बरें करूं आणि देव बरी रात दिवं. येस, खरेंच सुंदरसो मेसेज फादरान दिल्लो आसा. फादर फ्रांसीस फर्नांडीस फ्रॉम टीवी. आमी हालींच्या तेंपार जायते भुरगे, जायते आवय बापूय लेगीत आपल्या भुरग्यांक घेवन सदां भायर वचपाची एक फॅशनशी जाल्ली आसा. पूण फादर म्हणटा की गोडशें जें सगळ्यांक रुचीक, सगळ्यांच्या आवडीचें गोडशें हें घरानूच करून तुमी खायात. आनी भुरग्यांक चड करून भायलें फूड जें जंक फूड म्हणटा तें दिवचें न्हू, जाणें करून तांची भलायकी वाडटली. इश्टानो, संगीताच्या माध्यमांतल्यान आल्फ्रेड रोज हांचो तावो तुमच्या काळजा मेरेन गोडशेच्या रुपान.

बद्दल. कार्यावळीत मुखावर टेक्स्ट देविदास गावस फ्रॉम पणजी आमच्याकडे ऐकू मागता आम्ही दोघी शेजारी आणि हे गीत तो डेडिकेट करून सुद्धा सगळ्या ऐकूप्यांक. देविदास बाब थँक्यू व्हेरी मच. मुखावलो मेसेज अपोलो फर्नांडीश फ्रॉम नावेली ऐकू मागता एक गीत ताजे फ्रेंड्स प्रिविलीस पॅट्रिक आणि मॅरी हाच्या पसत एक गीत जावन आसा आणि जाचे जाचे नाव सॅलीन आसा त्या सगळ्या सॅलिना खातीर आणि गीत लेगीत जावन आसा सॅलिना बाय आल्फ्रेड रोज. अपोलो फर्नांडीश तुझे खातीर एक गीत खासा प्रिविलीस पॅट्रिक आणि मॅरी पसत.

जाणा तुम्ही एम्बॉयरान आपले नाव एम्बॉयर कशें घेतलें ते? एम्बॉयरान आपले नाव आपल्या पसंदी अमेरिकेचो फामाद कलाकार चार्ल्स बॉयर हाच्या नावा फाटल्यान दवरले. ताचे बावतिजमाचे नाव मानुएल सांतान आगियार. तो जल्मल्लो अतुमराचे 11वेर 1930 वर्सा मडकय फोण्या. तियात्र माचेर ताणें आपलो शिक्को 5 शेकडे पासून मारून दवरलो. बॉयर

त्या गांवच्या तियात्रान गायल्ले कांतार समेस्तांक भरपूर आवडले. फुडल्या वर्सा ताका गांवच्या तियात्रान गावंक आपयलो. हातांत पिडो घेवन रेबेकाव हे कांतार ताणे गायले. ताचे फाटल्यान बॉयरान देसेंत तशींच कॉमीक कितलींशींच कांतारां ताणें गायलीं आनी तो परजोडलो. तो एक भोव वजनादीक कांतारां बरोवपी. तेच परी कॉमीक पार्टीन तो चड हुशार. हात जोडून माचेर धांवड्यो मारून वयर सकल बसून लोकांक तो हांसोवन रडयतालो. एका काळार सोजा फेर्राव, एंथनी मेंदेस आनी एम बॉयर थ्री ग्रेट इन साश्टी म्हणून वेताले.

खरंय खरंय. लॉर्ड हांच्या आवाजातले हे गीत आशिल्ले. 8:49 आनी कार्यावळीत मुखावयलो मॅसेज. मडगांवच्या प्रासार हे गीत आयकूंक मागपी शरद हांचो आवाज, सिल्वेस्टर रॉड्रिगीस हांचो हो टॅक्स्ट. कुचेली म्हापसाच्यान सिल्वेस्टर रॉड्रिगीस आमकां बरयता. हे गीत आपूण स्पेशली डॅडिकेट करता कार्डिनल बिशप फिलीप, कार्डिनल बिशप फिलीप, बिशप सामियांव, बिशप आग्नेलो, फादर कार्लोस, फादर आर्लीन, फादर हायसीन, फादर रामिरो, फादर जेरोम, फादर लुईस, फादर डायलन, फादर वॉल्टर आणि टिचिंग आणि नॉन टिचिंग मायक्रोबायोलॉजी स्टुडंट्स ऑफ सेंट झेवियर कॉलेज म्हापसा. इश्टांनो, वेचला शहरांचा आवाज.